सचे तेरे खण सचे ब्रह्मण सचे तेरे लो सचे आकार सचे तेरे करने सर विचार सचा धर्म सचा दीवान सचा तेरा हुक्म सचा फरमान सचा तेरा कर्म सचा निशान सचे तेरा खला करोड़ सचा